वर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जण

0: घरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
2: या तृतीय पंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीय पंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठंतरी हातभार लावल्यासारखा होईल। आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती

0: येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
1: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम गोल्ड वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय कार्यक्रम मनस्पर्शी।

हे गुलाबी हे शराबी चित्र नवे पाहू भगता भगता धुंद हो गीत नवे गाऊ। मित्रांनो, खरोखरच मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असा मस्त आनंद तुम्ही अनुभवला असेल, कारण आज आहे बघा ना 30 मे आणि आता बहुतेक तुमची गावावरनं मुंबईला परतण्याची वेळ झालेली असेल, नाही का? सुट्टीमध्ये भरपूर धमाल केलेली असेल आणि खरोखरच गावाला किंवा पर्यटनाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आता 1 जून आला, म्हणजे जून महिना म्हणजे शिक्षणाचा, म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा महिना। काही शाळा 7 जूनपासून, काही शाळा 14 जूनपासून सुरू होणार। ॲडमिशनला सगळी कॉलेजमध्ये धामधूम असणार आहे, सगळं तुम्हाला ठाऊक आहेच। पण या सगळ्या गोड आठवणी घेऊन, गावातल्या गोड आठवणी घेऊन म्हणा किंवा शहरातनं जेव्हा पर्यटनाला आपण ठिकठिकाणी जातो त्या गोड आठवणी घेऊन आपण परत येत असतो, नाही का? तशाच काही आठवणींबद्दल बोलूया मनस्पर्शीमध्ये। आणि हो, उद्या रविवार आहे, त्यामुळे जे मुंबईत असतील ते कदाचित एक दिवसाचा प्लॅन पिकनिकचा केलेला असू शकतो, बघूया।

0: 100% एकमेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम गोल्ड वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम मनस्पर्शी. आणि मनस्पर्शीमध्ये आपण अशा काही आठवणींबद्दल बोलणार आहोत की हा मे महिना आपण कसा घालवलेला आहे आणि आता आपण पुढच्या रुटीनसाठी पुन्हा आपल्या मुंबई शहरात दाखल झालेलो आहोत. त्या संदर्भात आपण बोलायचं आहे, पण आता एक व्यावसायिक विराम असेल आणि त्या व्यावसायिक विरामानंतर पुढचं गीत अर्थातच पर्यटनाशी संबंधित असणार आहे. आणि हो, मे महिना तुम्ही कसा घालवलात हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता 45-15-41-34 किंवा 45-15-41-35.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
4: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
5: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
6: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
5: मग काय करू?
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

मित्रांनो, अनेकांचे फोन येऊ लागलेले आहेत आणि प्रज्ञा वनारस यांचा वरळीवरनं संपर्क झाला आणि वरळीवरनं संपर्क झाल्यानंतर त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे की त्या साताऱ्याला, तिथे माहिती तुम्हाला की महाबळेश्वरमध्ये पुस्तकांचं गाव वसवलेले भिलार, आणि त्या भिलार गावाला त्यांनी भेट दिली, तिथल्या ग्रंथालयांना भेट दिली, तिथली पुस्तकं बघितली, वाचनाची त्यांना आवड आहे असंही त्यांनी सांगितलं. आणि आता पुन्हा एकदा तिकडनं परतून मुंबईमधल्या रुटीनसाठी त्या सज्ज झालेल्या आहेत. अशाच काही गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलायचं. पण या सुट्टीमध्ये काही जण तीर्थक्षेत्री सुद्धा गेली असतील आणि त्यानिमित्ताने धार्मिक पर्यटनासंदर्भातले हे गीत.

तेव्हा मित्रांनो, मे महिन्यात आता सुट्टी एन्जॉय करून तुम्ही परतत असाल मुंबईमध्ये, पण यंदाच्या वर्षीचा उन्हाळा बघा ना, या उन्हाळा हा खूप हैराण करणारा होता. म्हणजे अक्षरशः घामाच्या धारा निघत होत्या, नाही का? तेव्हा आपल्या नागरिकांकरता आरोग्य खात्याकडनं सूचनासुद्धा आलेल्या आहेत की अजूनही उष्णतेची लाट येतेच आहे, आणि तुम्ही बघताय की रोज आपण जवळजवळ 35-36 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तेव्हा एक सांगतो की प्रवासाला जाताना म्हणा किंवा ऑफिसलासुद्धा जाताना म्हणा, शक्य तितकं पुरेसं पाणी प्या. पिण्याचं पाणी सोबत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, आणि गरज असेल तरच उन्हामध्ये बाहेर पडा, अन्यथा उन्हामध्ये बाहेर पडू नका. लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय, त्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि उष्णतेपासून तुमचं संरक्षण करू शकता. आपण बोलतोय प्रवासातल्या काही आठवणींबद्दल, आणि त्यानिमित्ताने ही आरोग्य खात्याने जी सूचना दिली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
2: सर फ्री ट्रिप टू दुबई,
3: यार हे सुद्धा ब्लॉक।
2: यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम मनस्पर्शी। सादर करते मी तुमचा मित्र गणेश आणि आज आपण बोलतोय सुट्टीतल्या काही आठवणींबद्दल। कसे बघा ना, की सुट्टीच्या निमित्ताने आपण दूरवर राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांना पण भेटायला जात असतो आणि कोकण प्रांत हा आपल्या जवळचा विषय। आपण म्हणतो ना, कोणाचं ना कोणाचं तरी नातं हे कोकणशी जोडलेलंच असतं। कोकणामध्ये पर्यटन म्हटल्यानंतर आंब्यावरती भरपूर तुम्ही ताव मारलेला असणार। एकंदरीत काय माहिती का, कोकण असो, सातारा असो, सांगली असो, कुठेही असो, गावाला गेल्यानंतर आपल्या आजी आजोबांना भेटणं, काका काकूंना भेटणं, एकंदर सर्व नातेवाईकांना भेटणं हे महत्त्वाचं असतं। कारण मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये आपण आपलं आयुष्य घालवत असतो आणि मग अशा वेळेला सध्या भेटण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं, नाही का? एकमेकांबरोबरचा जो संवाद आहे तो संवाद कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भलेही होत असेल, पण प्रत्यक्ष संवाद साधण्याची मजा आहे ना, ती या गावात जाऊन किंवा आपल्या नातेवाईकांसमवेत ही सुट्टी घालवून नक्कीच आपल्याला मिळत असते। एकंदरीत ते जे ऋणानुबंधाचं नातं असतं, मग कोणाचा वाढदिवस असतो, कोणाकडे काही धार्मिक कार्य असतं किंवा कोणाकडे काहीतरी नुसतं पिकनिकला जायचं असतं, अशा निमित्ताने आपण आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर एकत्र येत असतो ना, ही गोष्ट महत्त्वाची। कुटुंबातले ऋणानुबंध हे असेच जुळले जात असतात, दृढ होत असतात।

मित्रांनो, खरोखरच ही सुट्टी तुम्ही एन्जॉय केलेली असणार. आणि सुट्टीवरनं आता परत येताना कसं आहे बघा, सध्याच्या काळात एक खूप बरं झालंय की टेक्नॉलॉजी फास्ट झाल्यामुळे, तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे आपल्याकडे या सगळ्या आठवणी आपण त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकतो मोबाईलवरती, नाही का. पूर्वी कसं होतं की आवर्जून असा तो 36 फोटोंचा रोल असायचा आणि मग ती निगेटिव्ह असायच्या तेव्हा. आता काळ किती बदलला आहे बघा ना, की डिजिटल मार्केटिंगचा जमाना आलेला आहे आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये चांगले वाईट दोन्ही गोष्टी आहेत, पण आपण त्यातलं पॉझिटिव्ह काय ते बघूया.

की मोठे मोठे अल्बम घरामध्ये ठेवण्याची गरज नाही, नाही का, एका ड्राईव्हवरती सगळे फोटो आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि हो, मे महिन्यामध्ये तुम्ही जे गावाला गेला असाल ते कदाचित कोणाच्या तरी लग्नाच्या निमित्ताने सुद्धा गेला असाल. अर्थात गावातलं लग्न शहरातलं लग्न यात फार फरक असतो. गावामध्ये बऱ्याचदा कसं होतं बघ ना, अंगणामध्ये मांडव उभारला जातो आणि तिथेच हळदीचा समारंभ किंवा तिथेच मोठं अंगण असेल तर गावामध्ये सुद्धा लग्न हे असं मोकळ्या अंगणात सुद्धा होत असतं. त्यानिमित्ताने पाहुणी रावणी घरी येत असतात, लाडू करंजा चिवडा हे सगळं बनवलं जात असतं आणि धमाल असते गावातला लग्न सोहळा म्हणजे. पण शहरातला लग्न सोहळा गावातला लग्न सोहळा हल्ली प्री वेडिंग शूटचा जमाना आलेला आहे. प्री वेडिंगच्या निमित्ताने सुद्धा चार फोटोग्राफर्सना त्यातनं रोजगार मिळतो, ही त्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट, ती आपण बघायला हवी. पण वेडिंगचा सिनेमा आठवत असेल तुम्हाला, आणि तो वेडिंगचा सिनेमा या प्री वेडिंग शूट याच संकल्पनेवर आधारित होता. आणि हो, गावातली लग्न पत्रिका सध्याच्या काळात काय झालं आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण छानपैकी पत्रिका पाठवतो, पण ती जी एक छापील पत्रिका असते ना, माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं असं म्हटलेली, त्याच वाक्यावर गाणंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शुभंकर कुलकर्णी यांच्या स्वरातले चित्रपटाचं नाव आहे वेडिंगचा सिनेमा. हो, सिनेमा नाही आहे तो, वेडिंगचा सिनेमा असंच आहे.

0: तुझको ले।
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
3: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

समारंश 1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती आपण ऐकताय कार्यक्रमानुस्पर्शी. सुट्टीतल्या काही आठवणींबद्दल आपण बोलतोय, कारण आता मुंबईला परतायची वेळ झालेली आहे. पण हो, आरोग्य खात्याकडनं आलेल्या काही सूचना खूप महत्वाच्या. मुख्य म्हणजे उष्णतेची लाट येत आहे आणि त्यामुळे हवामान विभागानं ज्या काही बातम्या दिलेल्या असतील त्या बातम्या जाणून घ्या. आकाशवाणीच्या माध्यमातनं, वर्तमानपत्रातनं, तसंच दूरदर्शनवरती सुद्धा या बातम्या प्रसारित होत असतात. आणि मुख्य म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरचं हवामान अपडेट पहा. हवेशीर जागेत राहण्याचा प्रयत्न करा आणि हो, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. बाहेर जायचं असल्यास थंड वेळेमध्ये जा, कारण उष्णतेची लाट येणारे आरोग्यसंबंधी या सूचना आरोग्य खात्याकडनं उपलब्ध झालेल्या होत्या. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर पुन्हा आपण पुढच्या गीताकडे वळणार आहोत. प्रतीक्षा करा काही क्षणांची. अभिप्राय कळवण्याकरता दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. आणि आजचा युवा तरंग कार्यक्रम सुद्धा खास असणार आहे. त्या कार्यक्रमाबद्दल मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो की युवा तरंगमध्ये आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत ते.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता।

अनेकांचा संपर्क झालेला आहे. विजयंत चितळे यांनी आता असं सांगितलं की या पत्रिकांबद्दल जे आपण बोलत होतो म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्नाच्या वेळेला केलेली पत्रिका, तर ते म्हणतात की मी तर मला ही टेक्नॉलॉजी छान वाटते, व्हॉट्सअपवरती ही पत्रिका मला चांगली यासाठी वाटते कारण ते कुठेतरी रिमोट एरियामध्ये राहतात आणि जर त्यांच्या नावाने काही पार्सल आलं किंवा पत्रिका आली तर ती घेण्याकरता म्हणून त्यांना लांब प्रवास करून जावं लागतं, त्यामुळे तंत्रज्ञानाचा आपण असा फायदा घ्यायला हवा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हो, आता युवा तरंगचा विषय आत्ताच सांगून ठेवतो. संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी काय आहेत याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत 11 वाजता युवा तरंगमध्ये कॅप्टन डॉक्टर गौरांग राजवाडकर. तेव्हा आमचा हा कार्यक्रम नक्की ऐका, ठीक 11 वाजता युवा तरंग, आणि तुर्तात पुन्हा एकदा मामाच्या गावाच्या आठवणी जागवूया.

0: वराचा सदस्य है।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर। आपकी याद आती रही।
3: शंभरांश 1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी आणि आता थोड्याच वेळेत सादर होतोय कार्यक्रम युवा तरंग आणि त्यानंतर 12 वाजता असेल रंजक सफर। हा कार्यक्रम आजच्या दिनवैशिष्ट्याशी संबंधित असेल, प्रश्नमंजुषा सुद्धा असेल, तेव्हा आमचे सर्व कार्यक्रम नक्की ऐका। तुर्तास या कार्यक्रमातनं गणेशला अनुमती द्या, पण काही क्षणातच सुरू होईल कार्यक्रम युवा तरंग।

श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी

0: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी आणि आता सुरू होणारे कार्यक्रम युवा तरंग. मित्रांनो, युवा तरंगमध्ये मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि मुख्य म्हणजे आजचा युवा तरंग कार्यक्रम हा खास असणार आहे, कारण आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत कॅप्टन डॉक्टर गौरांग राजबाडकर. त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देतो, त्यांच्याशी गप्पा आपण मारणार आहोत. विषय घेतलाय आपण संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी. मुख्य म्हणजे ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, साठे महाविद्यालय मुंबई, साठे स्वायत्त महाविद्यालय विले पार्ले. इथे ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, असोसिएट NCC ऑफिसर सुद्धा आहेत आणि 3 महाराष्ट्र बटालियन NCC मुंबई. गौरांग सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: धन्यवाद सर.
0: आणि आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत, करिअर संदर्भात बोलायचं आहे, पण NCC आणि तुमचं जिव्हाळ्याचं नातं आहे त्यानिमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात करताना असंच एक देशभक्तीपर गीत ऐकूया.

मित्रांनो, 10वीचा निकाल लागलेला आहे, 12वीची म्हणजे 12वी पण पास झालेली आहेत विद्यार्थी, आणि आता 10वी 12वी नंतर पुढे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात.

0: पण त्या संदर्भात संरक्षण क्षेत्रातल्या नेमक्या करिअरच्या संधी काय आहेत असा प्रश्न मनात येतो आणि त्याविषयी सगळा हा उलगडा करण्यासाठी आलेले आहेत कॅप्टन गौरांग राजवाडकर सर. सर आत्ताच बघा निकाल लागले आहेत, ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्ही सुद्धा बीसी असाल कारण तुम्ही साठे महाविद्यालयात कार्यरत आहात, पण मुळात संरक्षण क्षेत्र आणि त्यामध्ये करिअरच्या संधी असाचा पण विषय घेतला आहे आपल्या युवकांसाठी मार्गदर्शनाकरता. तर आज 12वीनंतर किंवा 10वीनंतर या संदर्भातले कुठले पर्याय या विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत?
1: सर्वप्रथम धन्यवाद सर. 10वीनंतर आणि 12वीनंतर जेव्हा तुम्ही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेता त्या क्षणी स्पर्धात्मक परीक्षकांसाठी जे कुठले विषय अवेलेबल आहेत ते सध्या पहिले पाहावेत. ते विषय पाहताना त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, संरक्षणशास्त्र असे विषय 10वीनंतर 11वीला 12वीला हे आता बऱ्याच महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.
0: बरोबर.
1: जेणेकरून तुमची 12वीसाठीची जी तयारी आहे ती होतेच, त्याप्रमाणे तुम्हाला जे विषय आहे जे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कामाला येतात ते विषय जर तुम्ही घेतले तर तुमची तयारी अजून जास्त चांगल्या पद्धतीने होते. 12वीला चांगले मार्क पडल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला जाताना बी ए किंवा बी एस सी हे किंवा बी कॉम हे जर तुम्ही विषय घेतलेत तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही संरक्षण क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्यासाठी जर ग्रॅज्युएशन जे आहे ते बेसिक करू शकता. पण आता मुंबई विद्यापीठाने मुख्यत्वे मुंबईमध्ये संरक्षण आणि सामरिक शास्त्र डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा विषय आपण सुरू केलेला आहे. त्या विषयामध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तसेच डिफेन्स क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तर त्याची पूर्ण तयारी करून घेतली जाते.
0: म्हणजे त्याची जी ग्रॅज्युएशनची जी डिग्री आहे ती नेमकी कुठली आहे?
1: बरेच महाविद्यालय आणि ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या डिग्री बी ए डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, बी एस सी डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज प्लस एम एस सी किंवा एम ए हे या विषयांमध्ये दिली जाते.
0: अच्छा, म्हणजे बी ए आणि बी एस सी असे दोन्ही शाखांमध्ये प्रवेश घेऊन, म्हणजे दोन्हीपैकी एका शाखेमध्ये प्रवेश घेऊन डिफेन्स स्टडीज हा एक पर्याय निवडला जाऊ शकतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: पण मग डिफेन्स स्टडी म्हटल्यानंतर कुठले विषय मुलांना, म्हणजे बी एच्या विद्यार्थ्यांना काही वेगळं आहे का किंवा बी एस सीला काही वेगळं आहे का अभ्यासक्रम?
1: सर तसं बघायला गेलं तर विषय दोघांनाही सेमच असतात, बट काही महाविद्यालये बी एस सीच्या मुलांसाठी काही प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स त्याच्यामध्ये ॲड करतात. बी एला नसतात असं नाही आहे, तेही त्यात असतात, पण बी एस सीला थोडं एक ॲडव्हान्स व्हर्जन त्याच्यामध्ये आपण टाकतो. आता त्याच्यामध्ये विषय कोणते कोणते असतात तर सेमिस्टर 1 ते सेमिस्टर 6 या वेगवेगळ्या सेमिस्टर्समध्ये विषय डिवाइड केले जातात. पहिल्या वर्षी मुलांना बेसिक डिफेन्स काय आहे त्याच्यामध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत, जसं की एनडीए कशा पद्धतीने करता येऊ शकतं, त्यानंतर आयएमए, ओटीए, पॅरामिलिटरी फोर्सेस, जॅग एंट्रीज हे तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता तर त्याचा एक मुलांना ओव्हरव्ह्यू दिला जातो. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जिओपॉलिटिक्स जे आता चालू आहे जसं स्टेट ऑफ ओमोस किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स कशा पद्धतीने आहे तर त्याबद्दलचं डिस्कशन आणि थिअरी मुलांना शिकवली जाते. दुसऱ्या वर्षी मिलिटरी ज्योग्राफी, मिलिटरी हिस्ट्री हे विषय मुलांना दिले जातात. थर्ड इयरला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थिअरीज काय आहेत जसं इव्होल्युशन ऑफ स्ट्रॅटेजिक थॉट्स, वेस्टर्न स्ट्रॅटेजिक थॉट्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, डिफेन्स जर्नलिझम, मेरीटाईम सिक्युरिटी.
0: अच्छा, डिफेन्स जर्नलिझम पण आहे विषय?
1: येस, नक्कीच नक्कीच. तर मग मुलांना एक वाईड स्कोप याच्यामध्ये आपण देतो आणि प्रत्येक विषय हा बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल, युनिव्हर्सिटी यांच्याकडनं मान्य करून मुलांना तो शिकवला जातो.
0: मग आता आपण साठे महाविद्यालयात कार्यरत आहात, विभाग प्रमुख म्हणून काम बघत आहात, साठे महाविद्यालयातर्फे काय काय मुलांना संधी उपलब्ध आहेत?
1: सर साठे महाविद्यालयातर्फे आपण डिग्री कॉलेजच्या मुलांसाठी दोन पर्याय मुख्यत्वे उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे बी ए डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा विषय आहे. महाराष्ट्र शासनाच्या एन ई पी धोरणाप्रमाणे आपल्याकडे हा विषय ड्युएल स्पेशलायझेशनमध्ये शिकवला जातो.
0: बर,
1: तर तुम्ही डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज बरोबर तुम्ही राज्यशास्त्र, त्याच्यानंतर समाजशास्त्र किंवा भूगोल हे विषय तुम्ही घेऊ शकता. त्याबरोबर लँग्वेजेस जसं मराठी, इंग्लिश हे विषय मुलांना ड्युएल स्पेशलायझेशनमध्ये अवेलेबल आहेत. सांस्कृतिक वारसा जपणारे ए आय सी सारखे विषयही मुलांना अवेलेबल आहेत. तर मुलं ह्या दोन्ही करिअरकडे जाऊ शकतात. सेकंड इयरला जाताना त्यांना चूज करावं लागतं की ह्या दोनपैकी काय त्यांनी मेजर ठेवायचं आहे आणि ते पुढे जाऊ शकतात आणि ड्युअल डिग्री त्यांना मिळते आणि दोन्ही पर्याय त्यांच्यासाठी
0: उपलब्ध होतात. पण सध्या एकंदरीत प्रतिसाद कसा आहे, म्हणजे डिफेन्सकडे करिअर म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन, तुमचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे, तर काय दिसतंय?
1: सर मुंबईमध्ये डिफेन्सला मुलं ही बऱ्या पैकी अप्रोच करत होती, पण त्यांना तेवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या डिग्रीमध्ये.

0: त्या महाराष्ट्रात बऱ्याचशा महाविद्यालयांनी आणि युनिव्हर्सिटीजनी उपलब्ध करून दिल्या होत्या. गेल्या 3 वर्षापूर्वी आपण हा अभ्यासक्रम आपल्याकडे सुरू केला. हे आता आपलं 4th वर्ष आहे.
1: साठे
0: महाविद्यालय मुंबई युनिव्हर्सिटीमधलं हे एकमेव महाविद्यालय आहे जे हा विषय ऑफर करतं. आणि गेल्या 3 वर्षात मुलांची संख्या ही डबल होत चाललेली आहे.
1: वा, खूपच स्वागत आहे बाब आहे, त्याबद्दल अभिनंदन. अजूनही आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आपण श्रोत्यांना सुद्धा सांगूया की जे आपले कार्यक्रम ऐकतायत आत्ता, त्यांच्या मनात जर या डिफेन्सच्या संदर्भातले, संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला दूरध्वनीच्या माध्यमातून विचारू शकतात. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक.

0: शंभरांश एकमेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम गोल्ड वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम युवा तरंग. आणि युवा तरंग कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले आहेत कॅप्टन डॉक्टर गौरांग राजवाडकर सर. गौरांग सर, मुळात आर्मी म्हटल्यानंतर ती पॅशन असते की मला आर्मीमध्ये जायचं आहे, आणि अनेकांचं स्वप्न असतं की आर्मीतला तो पोशाख आणि तो पोशाख अंगावर चढवल्यानंतर एक वेगळाच अभिमान उरात दाटून येत असतो. पण मुळात आर्मीमध्ये जाण्याकरता एनडीए ही सुद्धा एक करिअरचं दालन आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर त्याच्याबद्दल काय सांगाल
1: सर? एनडीएमध्ये फक्त आर्मी नाही, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांचं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. आता एनडीएची परीक्षा ही तुम्ही 12वीनंतर देऊ शकता, जी UPSC थ्रू कंडक्ट केली जाते. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे तुम्ही 11वीला जर डिफेन्स स्टडीज आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागणारे जे विषय आहेत ते जर घेतले तर तुमचं 12वीचं अभ्यास नीट होतोच, एनडीएसाठी लागणारं प्रिपरेशनही कम्प्लीट होतं.
0: बरोबर.
1: एनडीएमध्ये बेसिकली असतं की साधारण 4 ते 6 लाख मुलं अप्लाय करतात. साधारण 6 ते 8 हजार मुलं ही SSB साठी बोलवली जातात. साधारण 700 ते 800 मुलं येतात आणि शेवटी 400 मुलं ही शॉर्टलिस्ट होतात.
0: बरं.
1: त्याच्यातनं तुमची निवड होऊन तुमचं 3 वर्ष ट्रेनिंग चालतं. ते ट्रेनिंगमध्ये तुम्हाला BA BSc ही डिग्री अवॉर्ड केली जाते. ही डिग्री अवॉर्ड झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट म्हणून कन्सिडर होता.
0: बरोबर.
1: IMA हे जे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा INA जे इंडियन नेव्ही अकॅडमी, एअरफोर्स अकॅडमी ह्यांच्यामध्ये जे वेकन्सीज असतात ही NDA पासआउट मुलं तिकडे शॉर्टलिस्ट केली जातात आणि त्यांचं 1 वर्षाचं तिकडे ट्रेनिंग चालतं. हे ट्रेनिंग झाल्यानंतर ते भारतीय सैन्य दलामध्ये ऑफिसर लेवलला रिक्रूट होतात.
0: जसं
1: आर्मीचा कॅन्डिडेट हा लेफ्टनंट म्हणून, नेव्हीचा कॅन्डिडेट हा सब लेफ्टनंट म्हणून आणि एअरफोर्सचा कॅन्डिडेट हा फ्लाइंग ऑफिसर म्हणून रिक्रूट होतो.
0: बरोबर. जसं तुम्ही NDAचं सांगितलं सर, तसंच आधी काही वर्ष अग्निवीर योजना सुद्धा आपली जी आहे, तर त्याच्याबद्दल काय माहिती देऊ शकाल
1: सर? NDA आणि IMA थ्रू ही ऑफिसर्सची रिक्रुटमेंट ही आपल्या सैन्य दलामध्ये केली जाते. अग्निवीर आपण त्याला जे जनरल ड्युटी सोल्जर्स आहेत त्याची रिक्रुटमेंट म्हणून ती ओळखली जाते. साधारण 12वीनंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अगेन अग्निवीरसाठीची द्यायची. ती दिल्यानंतर तुमचं मेरिट लागतं. मेरिट लागल्यानंतर तुम्हाला फिजिकल फिटनेस जसं की 1.6 किलोमीटर रन, पुशअप, सेटअप्स हे सगळं जे पॅरामीटर्स आहेत आर्मीचे ते घेतले जातात. ही मेरिट झाल्यानंतर तुम्ही 4 वर्षासाठी अग्निवीर म्हणून सैन्य दलामध्ये भरती होता. जसं आपण म्हणतो परफॉर्मन्स अनालिसिस, 4 वर्ष तुम्ही कशा पद्धतीने सेवा दिली आहे, म्हणजे वेळेवर जाणं, दिलेले ड्युटी व्यवस्थितपणे करणं, दिलेले ऑफिसर्सने दिलेले ऑर्डर्स नीटपणे पाळणं, हे सगळे पॅरामीटर्स तिकडे जज केले जातात. एक ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, ACR आपण ज्याला म्हणतो, तो त्यांचा जनरेट होतो. साधारण सिनियर अधिकाऱ्याकडनं हे असेसमेंट केलं जातं आणि 4 वर्षानंतर एक ठराविक पर्सेंटेज असलेली जी कॅन्डिडेट्स आहेत ते पुढे परमनंट पुढच्या कमिशनसाठी सिलेक्ट होतात. बाकीचे कॅन्डिडेट्स हे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आर्मीतनं बाहेर जातात आणि ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलेले.
0: म्हणजे 4 वर्ष अग्निवीर केल्यानंतर त्यांना इतर सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत.
1: नक्कीच.
0: मुख्य म्हणजे मुलांकरता, म्हणजे मुलगे आणि मुली या करता काही वेगळे पॅरामीटर्स आहेत का
1: सर? मुली आणि मुलं ह्यांच्यासाठी शासनाने म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेसने काही पॅरामीटर्स दिलेले आहेत. हाईट, वेट, त्याच्यानंतर रनिंग, ओके, फिजिकल फिटनेस आणि जसं आपण म्हणतो की वजन किती असावं, छाती किती असावी, श्वास घेतल्यानंतर किती असावी, हे सगळे पॅरामीटर्स हे मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे निकष बनवलेले आहेत.
0: आणि वैद्यकीय चाचणी जी होते ती वैद्यकीय चाचणी सुद्धा यामध्ये खूप महत्वाची असते.
1: वैद्यकीय चाचणी महत्वाची असते
0: आणि त्यानुसार सिलेक्शन
1: होतं.
0: अशाच काही गप्पा आपण पुढे चालू ठेवणार आहोतच, पण तुमच्या मनात जर या संदर्भातले काही प्रश्न असतील तर अवश्य संपर्क साधा. संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी हा विषय आपण घेतलेला आहे. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.

0: गौरांग सर, अनेक मुद्द्यांवरती आपण स्पर्श करतोय आणि मुख्य म्हणजे आता तुम्ही बी ए विथ डिफेन्स स्टडीज हे पण सांगितलं, पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर याच क्षेत्रामध्ये डिफेन्स स्टडीजमध्ये मास्टर्स डिग्री ही सुद्धा उपलब्ध आहे का?
1: नक्कीच सर, एम ए एम एस सी डिफेन्स स्टडीज तसेच एम ए मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स ही डिग्री आपल्याकडे मुंबई महाविद्यापीठामध्ये आता उपलब्ध आहे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये. डिफेन्स स्टडीजमध्ये आपल्याकडे एम फिल उपलब्ध आहे, पण ते फक्त आर्मी पर्सनसाठी सध्या उपलब्ध आहे.
0: एम फिल पण
1: नक्कीच उपलब्ध आहे, पण महाराष्ट्रभर तसेच भारतभर PhD इन डिफेन्स स्टडीज हाही विषय उपलब्ध आहे, जेणेकरून डिफेन्स अँड सामरिक शास्त्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा रिसर्च करता येतो. कशा पद्धतीने वॉर चालतं, कशा पद्धतीने आपल्या एनिमीजचा अप्रोच असतो, कशा पद्धतीने इंटरनल सिक्युरिटी ही कॉम्प्रोमाइज होते आणि त्याच्यावर आपलं प्रशासन कशा पद्धतीने काम करतं, आणि जो काही आपल्याकडे अडथळा येणार असेल किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होणार असेल तो आपण कशा पद्धतीने न्यूट्रलाइज करतो.
0: बरोबर. मास्टर्स मे बी ए झालं, मग त्यानंतर मास्टर्स झालं, आणि त्यानंतर एक नेहमीचा घरातल्यांचा बरोबर जो प्रश्न असतो की आता सेटल व्हायला हवं विद्यार्थ्यांनी, म्हणजे त्या वयामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या संसाराच्या पण पुढे पेलायच्या असतील, तर एक पर्मनंट जॉब किंवा नोकरीची जी संधी आहे ती कशा कशा प्रकारे उपलब्ध होते?
1: सर्वप्रथम सर, डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये नोकरी ही उपलब्ध आहे. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अभ्यास करून तुम्ही जाऊ शकता, तर तिकडे या नोकरी उपलब्ध आहेत. पोलीस खात्यामध्ये विद्यार्थी हा MPSC थ्रू किंवा UPSC थ्रू IPS किंवा सब इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथे या संधी उपलब्ध आहेत. तसेच कॉन्स्टेबल म्हणूनही तुम्ही अप्लाय करू शकता. काही पॅरामिलिटरी सर्व्हिसेस आहेत, जसं की सशस्त्र सीमा बल, ITBP, CRPF, CISF कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्यांच्या घेतल्या जातात, ज्याच्यामध्ये हवालदार पोस्ट ज्याला आपण JD भरती म्हणतो आणि असिस्टंट सुप्रिंटेंडेंट म्हणजे एक क्लास टू क्लास लेवल पद, हे तुम्हाला ऑफिसर लेवलचं पद तिथे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. हे झाले गव्हर्नमेंट सेक्टर आणि युनिफॉर्म सर्व्हिसेसबद्दल मी आत्ता सांगितलं. तसंच प्रायव्हेट सेक्टरमध्येही काही संधी उपलब्ध आहेत. आत्ता जे वॉर चालतं ते बॉर्डरवर होतंच, पण मुख्यत्वे ते याला आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा सायबर वॉरफेअर असं म्हणतो. तर असं वॉरफेअर जिंकण्यासाठी एक वेगळी बॅच आपल्याला लागते फाईट करायला, जी थरो अभ्यास करेल की हे वॉरफेअर कशा पद्धतीने चाललंय. आज जर तुम्ही नॉर्मल गुगल केलं किंवा लिंक्डइनवर गेलात तर तिकडे काही जर मी तुम्हाला पोस्ट सांगेन त्या जर तुम्ही चेक केल्यात तर तिकडे तुम्हाला बरेचसे जॉब्स हे अवेलेबल आहेत, जसे की पॉलिटिकल रिस्क अनालिसिस, कॉर्पोरेट इंटेलिजन्स अनालिसिस, डिफेन्स कन्सल्टंट, डिफेन्स टेक्नॉलॉजी अनालिसिस, स्ट्रॅटेजिक अनालिसिस, ओपन सोर्स इंटेलिजन्स अनालिसिस आणि सायबर पॉलिसी एक्सपर्ट, हे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत. आता तुम्ही सर म्हणालात सेटल होण्याबद्दल, तर स्टार्टिंग पॅकेज साधारण एक 5 लाख ते 6 लाखाचं पॅकेज जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर ते उपलब्ध आहे. एक साधारण 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की ते पॅकेज ऑलमोस्ट डबल होतं, आणि जर एक्सपिरियन्स व्यक्ती असेल तर ते साधारण पॅकेज 20 लाखाच्या पुढे जाऊ शकतं. जर तुम्ही ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स काही आहेत किंवा बाहेरच्या कंपनीज आहेत ज्या भारतामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतात, तुम्ही रिमोट लोकेशन किंवा वर्क फ्रॉम होम ही अवेलेबल असतं, तर ते पॅकेज साधारण 25 लाख ते 50 लाखाच्या वार्षिक पॅकेजमध्ये जाऊ शकतं.
0: हो, म्हणजे खासगी क्षेत्रात सुद्धा संधी आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रात आहेतच.
1: नक्कीच.
0: सर, मगाशी तुम्ही बोलताना एक डिफेन्स जर्नालिझम असा एक विषय सांगितलात, तर डिफेन्स जर्नालिस्ट त्याला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, म्हणजे तो कुठल्या प्रकारे डिफेन्स क्षेत्रातला पत्रकार कसा असतो?
1: सर, पत्रकार म्हटलं की त्याला न्यूज कव्हर करणं, त्याबद्दल कॉलम लिहिणं किंवा TV वर तुम्हाला बातम्या देणं, त्या पद्धतीने काही मॅगझिन्स आहेत डिफेन्स रिलेटेड, न्यूजपेपर आहेत, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचं रिसर्च करून तिथे जर्नलिस्ट या पद्धतीने काम करू शकतो. असे बरेचसे जर्नलिस्ट आहेत जे डिफेन्स प्रोक्युरमेंट जिथे जिथे आहेत किंवा जिथे डिफेन्सच्या काही ऍक्टिव्हिटीज चालल्या आहेत, मी असं म्हणत नाही की फक्त वॉर, पण ज्या काही ट्रेनिंगच्या पण ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत, पासिंग आउट परेड किंवा एखाद्या ऑफिसरचं कमिशन होत असेल, तर तिकडे जाऊन ते डेटा कव्हर करणं, त्यांचे बाईट घेणं आणि ते लोकांसमोर मुद्देसूदपणे मांडणं, हे जॉब डिफेन्स जर्नलिझम मध्ये अवेलेबल
0: आहेत. आणि एकंदरीतच या अभ्यासक्रमातून आपली पर्सनॅलिटी वेगळ्या प्रकारे बिल्टअप होत असते.
1: नक्कीच.
0: व्यक्तिमत्व विकास होत असतो, त्याबद्दल काय सांगा?
1: सर, जसं की डिफेन्समध्ये ज्या वेळेला तुम्ही ऍडमिशन घेता तर त्यावेळेला मुख्यत्वे शिकवणारा व्यक्ती हा एक डिफेन्स ऑफिसर असतो किंवा ज्याने मास्टर्स इन डिफेन्स स्टडीज केलेलं आहे किंवा एखादं ट्रेनिंग डिफेन्सचं त्याने घेतलेलं आहे, अशा जेव्हा शिक्षकाच्या अंडर तुम्ही काम करता तर त्यावेळेला तुम्हाला कोणाशी कसं बोलायचंय, कसं वागायचंय, कुठे बोलायचंय, किती बोलायचंय, काय बोलायचंय, हे सगळं तिथे तुम्हाला
0: कम्युनिकेशन
1: इनडायरेक्ट तुम्हाला सगळं शिकवलं जातं. जर तुम्ही एखाद्या रेग्युलर स्टुडंट आणि डिफेन्सचा स्टुडंट ह्यांना जर बाजूबाजूला उभं कराल तर तुम्हाला त्या दोघांमधला फरक लगेच लक्षात येईल. तर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता तर इंडस्ट्रीमध्ये काय हवं असतं की जे तुम्हाला वरतून ऑर्डर्स दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो करावेत आणि ऑर्गनायझेशनल जो काही गोल आणि विजन आहे ते कम्प्लीट करावं, ह्याची पूर्ण ट्रेनिंग ह्या डिफेन्सच्या मुलांना दिली जाते.
0: बरोबर. कम्युनिकेशनबद्दल तुम्ही आता बोललात की संपूर्ण एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये वाटा असतो, तर ते जे संवाद कौशल्य असतं की कोणाशी कसं बोलायचं, त्याचं एखादं उदाहरण देऊ शकाल?
1: सर, उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन एका ठिकाणी एका व्यक्तीबरोबर डिस्कशन करत होते, तर त्यांना त्यांच्याकडनं परमिशन घ्यायला काही कॅडेट्स उभे होते. त्यांनी ते पूर्ण कम्युनिकेशन त्यांचं होऊ दिलं, जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत त्यांनी एका शब्दाने त्यांना मध्ये डिस्टर्ब केलं नाही. जेव्हा त्यांचं कम्युनिकेशन झालं तेव्हा त्यांनी विचारलं की सर नाव वी आर रेडी टू गो ऑर नॉट, सो त्यांनी ती परमिशन दिली आणि ते तिकडनं गेले. रात्रीचे 10-10:30 झाले होते आणि ह्या स्पेसिफिक मुली होत्या ज्यांनी जी वेळ आहे तिला अनुसरून तिथे वागल्या त्या आणि त्यांनी त्या सरांकडनं परमिशन घेतली आणि मग ते निघाले. मोस्टली आजकालची मुलं काय करतात की एखादा संवाद जर चालू असेल तर ते तिथे जाऊन इंटरप्ट करतात, प्रोटोकॉल तोडून काम करतात बेसिकली. तर या पद्धतीने आपल्याला वागायचं नाहीये ही शिकवण आपल्याला डिफेन्स स्टडीजमध्ये मिळते.
0: नक्कीच. किंवा हल्ली कसं आलंय बघा, फारच सगळं कॅज्युअल आहे, हाय सर किंवा अरे सर असं पण मुलं बोलतात, मग अशा वेळेला त्यांना कसं मार्गदर्शन करावं लागतं?
1: सर, मार्गदर्शन करायची तशी गरज पडतच नाही, कारण का इनडायरेक्टली जेव्हा तुम्ही एखाद्या शिक्षकाला भेटता किंवा कोणत्याही सिनियरला भेटता किंवा कलीगला भेटता तर त्याला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे बेसिक विश करणं अपेक्षित असतं, हे त्यांच्यात ऑटोमॅटिकली येतं. प्लस त्यांना जे

0: बोलायची सवय पहिल्यापासून असते. सो समोर अधिकारी आला किंवा सिनियर आला तर त्याला पहिलं आपल्याला विश करायचं आहे आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे. सो हे त्यांना शिकवलं जातं, ऑटोमॅटिकली येतं ते त्यांच्यामध्ये,
1: सहजच येतं. श्रोते हो, आपण गप्पा मारतोय कॅप्टन डॉक्टर गौरांग राजवाडकर यांच्यासोबत आणि संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी, त्यातनं होणारा व्यक्तिमत्व विकास असे मुद्दे आपण घेतलेले आहेत. तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील किंवा कार्यक्रमाबद्दलचा अभिप्राय जर कळवायचा असेल, जसं आत्ता धाराशिव इथून संपर्क झाला होता प्रमोद राऊत यांचा आणि त्यांनी कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला कळवलेलं आहे. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या दूरध्वनी क्रमांकांवर आमच्याशी संपर्क साधा.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
3: सर फ्री ट्रिप टू दुबई।
4: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
5: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
4: मग काय करू,
5: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम,
4: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील।
5: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टी आय ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

0: गौरांग सर, आत्ता आपण जेव्हा चर्चा करत होतो आणि तुमच्या आवडीची गीतं त्यामध्ये खास करून हे गीत छत्रपती शिवरायांविषयीचं आपण ऐकवलं, तुमच्या पसंतीचं आणि आमच्याही पसंतीचं, तर मुळात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत ते खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवा प्रताप असं आपण म्हणत असतो, त्याविषयी तुम्ही सुद्धा बोला.
1: सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे लीडरशिप कौशल्य होतं त्याशिवाय डिफेन्स स्टडीज हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.
0: बरोबर.
1: आपण मिलिटरी हिस्ट्री या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ होता त्याबद्दलचा सगळं सिलेबसमध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आपलं सैन्यबळ कसं बळकट केलं, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांची नौसेना नेव्ही ही कशी पुढे आणली, आरमार जसं होतं ते कशा पद्धतीने पुढे आणलं, तो वारसा घेऊन आता एक नवीन वॉरफेअर कशा पद्धतीने चालू झाला आहे ह्याचा आढावा आपण डिफेन्स स्टडीजमध्ये देतो. जसं की हायब्रिड वॉरफेअर, ग्रे झोन वॉरफेअर, फिफ्थ जनरेशन वॉरफेअर, AI एम्बेडेड वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, असे बरेच वॉरफेअरचे प्रकार आहेत ज्या टेक्निक्स वापरून शत्रू आपल्यावर कशा पद्धतीने अटॅक करू शकतो ह्या थिअरीज बऱ्या पद्धतीने मांडल्या जातात. मीही एक स्वतः एक थिअरी सध्या त्याच्यावर काम चालू आहे.
0: अरे वा.
1: जसं की त्याला फुल मून थिअरी किंवा फुल मून वॉरफेअर ही एक आवडीची थिअरी आहे माझ्या. आणि ब्लड मून वॉरफेअर की अंधारामध्ये कशा पद्धतीने वॉर चालतं आणि कशा पद्धतीने ते वॉर एक्झिक्यूट केलं जातं, या थिअरीजचा फायदा आपल्या स्टुडंट्सना किंवा जे सोल्जर्स आहेत त्यांना ऑन ग्राउंड ज्या वेळेला टॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं किंवा वॉर सुरू असतं, कॉम्बॅट सिच्युएशनमध्ये असतात, तर त्या पद्धतीमध्ये कसं रिॲक्ट करायचं हे त्याच्यामध्ये त्यांना एक अंदाज येतो. आणि या ज्या थिअरीज आहेत ह्या फक्त भारतात नाही ऑल ओव्हर वर्ल्ड कशा पद्धतीने वापरल्या जातात तो एक अंदाज दिला जातो. फक्त काही भारताची सेना ह्याचा फक्त काही ह्याच्यात अभ्यास नसतो, शत्रुसेना कशा पद्धतीने अभ्यास करते तर आपल्याला त्याच्यावर काउंटर काय करता येऊ शकतं ह्या पद्धतीचा अभ्यास किंवा ह्या पद्धतीची विचारसरणी ही मुलांमध्ये आणावी लागते की एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं आहे, घाबरून न जाता कॉन्फिडन्स ठेवून कशा पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट सक्सेसफुल करू शकता किंवा कॅज्युअलिटी कमी करू शकता हे त्याच्यात मुलांना शिकवलं जातं. या थिअरी ह्या प्रॅक्टिकली शिकवणं थोडंसं कठीण जातं, पण काही कॉम्बॅट सिच्युएशन डमी एक्झाम्पल्स आपण क्रिएट करून मुलांना ह्याचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो.
0: सर, आत्ताच एक प्रश्न आलेला आहे, आपलं गाणं चालू असताना अरविंद कुलकर्णी आणि इचलकरंजीवरनं संपर्क साधला, त्यांनी असं विचारलंय की मुळात त्यांचा मुलगा आता BTech झालेला आहे, तर BTech झाल्यानंतर ही पदवी मिळाल्यानंतर त्याला डिफेन्स क्षेत्रामध्ये जाता येऊ शकतं का करिअरसाठी?
1: नक्कीच सर, आपल्याकडे डिफेन्स कॉलेजेस जी आहेत जे प्रोव्हाइड करतात, तर मास्टर्स इन डिफेन्स स्टडीज किंवा मास्टर्स इन इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स, कोणताही ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती, मग तो BTech असू दे, डॉक्टर असू देत किंवा BA, BCom, BSc कोणत्याही विषयात गेलेला असू देत, हा त्या मास्टर्सला ॲडमिशन घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
0: आणि आता महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तो म्हणजे NCC प्रशिक्षण. पण तत्पूर्वी तुम्ही सुचवलेले गीत ऐकूया, त्याची झलक ऐकू आणि पुढे जाऊया.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम गोल्ड वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम युवा तरंग. संरक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास या संदर्भात आपण बोलत आहोत कॅप्टन डॉक्टर गौरांग राजवाडकर यांच्यासोबत. गौरांग सर, महत्वाचा मुद्दा तुम्ही डिफेन्स स्टडीज त्यातली करिअर हे सगळं सांगितलंतच, पण शाळा कॉलेजमध्ये दिलं जाणारं एन सी सी प्रशिक्षण ही अतिशय महत्वाचं आणि त्या क्षेत्रात तर गेली अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहात.
1: सर, शाळा आणि कॉलेजेस या दोन्ही ठिकाणी एन सी सी युनिट्स हे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारण 7 ग्रुप्स आहेत, त्याच्या अंडर साधारण 100+ बटालियन ह्या कार्यरत आहेत आणि त्याच्या अंडर वेगवेगळे स्कूल्स कॉलेजेस हे एन सी सी युनिट तिथे उपलब्ध आहेत. शाळा कॉलेजेसमध्ये जर पहिलं शाळांबद्दल बोलायचं झालं तर 8वी 9वीला एन सी सी हा पर्याय मुलांना उपलब्ध आहे. ज्या शाळांमध्ये एन सी सी आहे तिथे मुलं एन सी सी नक्कीच करू शकतात, पण जिथे एन सी सी नाही तिथे 10% कोटामध्ये तुम्ही तिथल्या मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन तुम्हाला ते उपलब्ध करून मिळू शकतं. शाळेमध्ये असलेल्या मुलांना देशभक्ती काय असते, आर्मीमध्ये जाण्याची आवड किंवा नेव्ही एअरफोर्समध्ये जाण्याची आवड, युनिफॉर्मची गोडी लावणं हे काम एन सी सीचे प्राध्यापक जे आहेत ते करतात. शाळेमध्ये एन सी सी केल्यानंतर तुम्ही 10वीला एन सी सी हा नसतं मुलांना, 10वी झाल्यानंतर तुम्ही 11वीला प्रवेश घेतला, त्या महाविद्यालयामध्ये जर एन सी सी असेल तर तुम्ही तिकडे एन सी सीला एनरोल होऊ शकता. त्याचे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत ते तिथल्या एन सी सी अधिकाऱ्याकडनं तुम्हाला मिळतात. एन सी सी हे साधारण 3 वर्ष मुलांना करावं लागतं. 2 वर्ष एन सी सी केल्यानंतर तुम्हाला बी सर्टिफिकेट हे मिळतं. 3रं वर्ष केल्यानंतर तुम्हाला सी सर्टिफिकेट मिळतं.
0: बरं,
1: हे 2 सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्हाला 2 कॅम्प करावे लागतात, ज्यांना आपण कंबाईन अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प CETC असं म्हणतो. हे कॅम्प केल्यानंतर तुम्हाला तुम्ही बेसिकली एक्झाम देण्यासाठी एलिजिबल बनता.
0: बरोबर,
1: सी सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये जाण्याची जी रिटर्न एक्झाम आहे ती द्यावी लागत नाही.
0: एक्झाम्शन आहे तिकडे,
1: त्याच एक्झाम्शन आहे.
0: ओके,
1: तुम्हाला SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा एक इंटरव्ह्यू होतो, त्या इंटरव्ह्यूचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते कम्प्लीट करावे लागतात आणि डायरेक्ट तुम्ही फोर्सेसमध्ये भरती होऊ शकता.
0: बरोबर,
1: त्यामुळे एन सी सी केलेल्या मुलाला एक्झाम्स हा प्रकार हा स्किप होतो.
0: बरोबर सर, तुम्ही एन सी सीशी निगडीत आहातच, असोसिएट एन सी सी ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर असे वेगवेगळे अनुभव, अनेक अनुभवांचं गाठोडं तुमच्याकडे आहे, त्यातले काही अनुभव शेअर करा ना.
1: सर, आता साधारण मी एन सी सीचा विद्यार्थी म्हणून 2003 पासून मी शाळेमध्ये एन सी सी केलं. कॉलेजला असताना एन सी सी केलं, तर साधारण आता 21 वर्षापेक्षा जास्त युनिफॉर्म अंगावर आहे.
0: बरोबर,
1: तर त्याच्यामध्ये बरीच एन सी सीची मुलं हाताखालनं गेली. आता काही एन सी सीची मुलं आहेत, प्रत्येक मुलांचा मुलींचा हा प्रत्येक वेळेला एक वेगवेगळा अनुभव असतो.
0: बरोबर,
1: अनुभव असं सांगायचं झालं तर ती मुलं कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कशा पद्धतीने आपण ते काम करू शकतो हे त्या मुलांना कळतं. जर एक नॉर्मल गोष्ट सांगायची झाली तर एखाद्या व्यक्तीला सांगितले की एखाद्या ठिकाणी उभं रहा किंवा इथे तुला ड्युटी करायची आहे, तर ती मुलं विदाउट मोबाईल फोन तिथे 12-12 तास बसून ड्युटी करतात. ड्युटी म्हणजे काय की आज तुला ऑफिसमध्ये डॉक्युमेंटेशनचं काम बघायचं आहे किंवा तुला आज तिथे ड्युटीवर यायचं आहे. तर आमची परेड शुक्रवारी असते, तर प्रत्येक वेळेला एक मुलगा एक मुलगी आम्ही आता ऑफिस ड्युटी देतो, ती मला वर्षातनं एकदमदा करायला मिळते. मोबाईल फोन पासून ती 12 तास मुलं वेगळी राहतात हे आजकालच्या जगात खूप कठीण काम आहे तसं बघायला गेलं तर. आणि दुसरं म्हणजे की आता ह्याच्यातनं शिकायला काय मिळतं, तुम्ही समजा उद्या आर्म फोर्सेसमध्ये जर पोस्टेड झालात तर तुम्हाला काही तासांसाठी अशा पोस्टवर जावं लागतं जिथे तुम्हाला पाणीही उपलब्ध नसतं किंवा तुम्हाला समोर जे शत्रू आहेत

0: त्यांच्याकडे बाण लावून बसावं लागतं, एम घेऊन बसावं लागतं, तर त्यावेळेला तुम्हाला थोड्याही वेळासाठी त्या जागेवरनं हलता येत नाही. हे जे पेशन्स आहेत ते एनसीईच्या मुलांना या ट्रेनिंगमध्ये शिकवले जातं.
1: नक्कीच. मला वाटतं काही प्रश्न येत आहेत, फोन कॉल येत आहेत, आपण एक छोट्याशी गाण्याची झलक ऐकूया आणि प्रश्न जे आहेत ते घेऊया.

0: सर अंधेरीहून नमित यांचा संपर्क झाला होता आणि त्यांनी असं विचारलं की मुळात एनसीसीला जे तो विद्यार्थी आहे आणि एनसीसीला जे ट्रेनिंग दिलं जातं ते कशा प्रकारचं असतं असा तो विचारतोय.
1: सर शाळेमध्ये जी एनसीसीची मुलं असतात त्यांना बेसिकली ते त्यांचे एनसीसीचे जे प्राध्यापक आहेत हे लेक्चर्स घेतात, जसं की लीडरशिप क्वालिटीज, नॅशनल इंटिग्रेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे बेसिक लेक्चर्स मुलांना घेतले जातात. तसेच मुलांना ड्रिल घेतली जाते, साधारण एक तास मुलांची परेड करून घेतली जाते. त्याच्यामध्ये रनिंग आणि बेसिक परेड, सल्यूट कशा पद्धतीने करायचं आहे, कशा पद्धतीने चालायचं आहे, मार्चिंग कशा पद्धतीने करायचं आहे,
0: बरोबर,
1: हे शाळेतल्या मुलांना आपण बेसिक घेतो. कॉलेजच्या मुलांना थोडं रायफलचं ट्रेनिंग मुलांना दिलं जातं, तर आम्ही त्याला आर्मी लँग्वेजमध्ये खोलो जोडो असं म्हणतो, की वेपन ट्रेनिंगमध्ये रायफल कशी ओपन करायची आणि रायफल कशी पूर्ण क्लोज करायची हे प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. त्याचबरोबर मुलांना परेड शिकवली जाते, रायफल परेड शिकवली जाते, जी आपण RDC ज्याला म्हणतो, रिपब्लिक डे कॅम्प, राजपथ दिल्लीला जे 26 जानेवारीला मुलं चालतात, तर त्याचं प्रशिक्षण साधारण मुलांना दिलं जातं. त्याचबरोबर ऑब्स्टिकल्स म्हणतो आपण ज्याला, वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती त्याच्यामध्ये येतात, मुलांनी किती कमी वेळामध्ये ते ऑब्स्टिकल पार करायचं आहे त्याचं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. मॅप रिडिंग, एखादा व्यक्तीकडे आधी मोबाईल फोन, आत्ता मोबाईल फोन आणि GPS सगळं आलेलं आहे, पण पूर्वीच्या काळी फक्त अधिकाऱ्याकडे किंवा सोल्जरकडे कंपॉस होता आणि मॅप होता त्या एरियाचा. तर जर माझ्याकडे फक्त मॅप आहे आणि कंपास आहे तर मी माझी दिशा कशी ठरवायची, डोंगर मला दिसतोय पण तो पूर्वेला आहे का,
0: बरं,
1: चंद्र, सूर्य, चांदण्या, हवा आणि काही बेसिक पॅरामीटर्स त्यांना शिकवले जातात. तर ही मुलं विदाऊट GPS एखाद्या जागेवर आपल्याला कसं पोहोचायचं आहे, त्यासाठी आपण आत्ता कुठे उभे आहोत त्या मॅपवर, हे प्रशिक्षण मुलांना त्यात दिलं जातं.
0: क्या बात आहे, म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान प्रगत नव्हतं तेव्हापासून हे दिशांचं शास्त्र कसं महत्वाचं होतं.
1: आजही तंत्रज्ञान समजा फेल गेलं तर कशा पद्धतीने आपली लोकेशन शोधून काढायची आहे हे मुलांना, समजा एखादा सोल्जर बॉर्डरवर आहे आणि त्याला त्याच्याकडे समजा डिव्हाइस बंद झाले, खराब झाले, आता एखाद्या जागेवर पोहोचायचं, ते कशा पद्धतीने पोहोचायचं, तर हे ट्रॅडिशनल ट्रेनिंग आपण बंद केलेलं नाही, ते त्यात आहे.
0: सर डिफेन्स स्टडीजबद्दलचा एक मुद्दा पटकन एक मगाशी राहून गेला होता तो विचारायचा असं वाटतो की डिफेन्स स्टडीज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना NCC कंपल्सरी आहे का कंपल्सरी नाही आहे?
1: नाही सर, डिफेन्स स्टडीज करणाऱ्या विद्यार्थ्यांना NCC कंपल्सरी नाही. डिफेन्स स्टडीज हे तुमच्या प्युअरली मेरिटवर ॲडमिशन मिळतात. NCC पॅरामीटर्स असे आहेत की पहिला तो विद्यार्थी असला पाहिजे कॉलेजचा, तर तो कॉलेजचा जो विद्यार्थी असेल तर तो NCCला एनरॉल होऊ शकतो. मग त्याचं रनिंग, फिजिकल फिटनेस, रिटर्न आणि कम्युनिकेशन थोडं पाहिलं जातं, इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याच्यासाठी आर्मीचे अधिकारी येतात, NCC ऑफिसर आणि कॉलेजचे प्राचार्य, ह्यांच्या समक्ष ते पूर्ण सिलेक्शन होतं, मग त्याची मेरिट लिस्ट लावून मुलांना NCCमध्ये घेतलं जातं.
0: बरोबर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो म्हणजे तुम्ही लॉ विषयाचे सुद्धा प्राध्यापक आहात आणि डिफेन्स आणि लॉ यांचं जे नातं आहे किंवा लॉजिस्टिक्स आणि लॉ यांचं जे नातं आहे त्याविषयी काय सांगाल?
1: सर जसं आपल्याला सिव्हिल सोसायटीमध्ये लॉयरची गरज पडते किंवा लॉजिस्टिक्सची आपल्याला गरज पडते, तर आपल्याकडे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जॅग एंट्री असते, जज ॲडव्होकेट जनरल.
0: बर,
1: तुम्ही ग्रॅज्युएशन जर लॉमध्ये केलेलं असेल, LLB केलेलं असेल, तर जॅग एंट्रीला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्याने तुम्ही आर्मीमध्ये आर्म फोर्स ट्रिब्युनल तसेच आर्मी कोर्टामध्ये एक लॉयर जो लागतो आर्मीच्या अधिकाऱ्यांना, तर त्यासाठीचं सगळं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. पे स्केल एव्हरीथिंग विल रिमेन सेम. इन्फंट्रीचा ऑफिसर हा बॉर्डरवर ड्युटी करतो आणि जॅगचा ऑफिसर हा कोर्टात ड्युटी करतो.
0: बरं. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर्स म्हणजे आर्मीमध्ये सुद्धा सैनिकांसाठी डॉक्टर्सचं कार्य महत्वाचं आहे, त्यामुळे ती सुद्धा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होत असेल नाही?
1: आपल्याकडे सर AMC ब्रांच आहे, त्या AMC ब्रांचमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंट्स यांची रिक्रुटमेंट केली जाते. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली बॅकग्राऊंड हे वैद्यकीय असणं अपेक्षित आहे, तर त्या पद्धतीने त्यांची रिक्रुटमेंट होते आणि ते देशासाठी सर्व्ह करतात. तसंच लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट ह्याच्यामध्येही आपल्याकडे डिफेन्स लॉजिस्टिक हा विषय शिकवला जातो. आर्मीमध्ये ऑर्डिनन्स ही एक ब्रांच असते जी आर्मीच्या जवानांना शस्त्र, दारुगोळा, खाणं हे सगळं प्रोव्हाइड करते. तर त्याच्यासाठी आता आधी कसं व्हायचं की जे नॉर्मल ग्रॅज्युएट केलेले विद्यार्थी आहेत त्यांना आपण प्रशिक्षण द्यायचो लॉजिस्टिक्सचं आणि मग पुढे जायचे. आता हे स्पेसिफिक कोर्सेस, सब्जेक्ट स्पेसिफिक कोर्सेस आता सुरू केलेले आहेत, जेणेकरून आर्मीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट शिकलेले विद्यार्थी डायरेक्ट घेता येतील. जसं की डॉक्टर लागतो AMC मध्ये, ॲडव्होकेट लागतो जॅगमध्ये, तसं ऑर्डिनन्समध्ये आता लॉजिस्टिकचे विद्यार्थीही पुढे जात आहेत.
0: वा, फारच छान.

0: सर 11 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही, पण एक मुद्दा मगाशी विचारायचा राहून गेले तो म्हणजे जसं डिफेन्स स्टडीज आहेत, एनसीसी प्रशिक्षण वगैरे, पण एनसीसी स्टडीज हा पण एक विषय ना काहीतरी?
1: नक्कीच सर, आपल्याकडे 2014 नंतर हा विषय मुंबई महाविद्यापीठामध्ये आला. साधारणतः 12 वर्ष झाले हा विषय मुंबई महाविद्यापीठामध्ये आहे. या विषयामध्ये ज्या कॉलेजेसना एनसीसी युनिट अलॉट केलेला आहे शासनाने, त्या कॉलेजेसमध्ये एनसीसी स्टडीज हा विषय सर्वप्रथम FC फाउंडेशन कोर्सच्या ऐवजी इलेक्टिव्ह कोर्स म्हणून दिला जायचा. आता हा विषय नवीन शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्या अंतर्गत CC दॅट इज को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ह्याच्या अंडर हा विषय दिला जातो. त्याच्यामध्ये मुलांना बेसिक आर्मी काय असते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप क्वालिटीज, नॅशनल इंटिग्रेशन, वेपन काय असतं, हे सगळ्या पद्धतीचं शिकवलं जातं. पण कोणत्याही प्रकारचं ग्राउंड ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी याच्यात केली जात नाही. ज्या विद्यार्थ्यांना थोडं भीती असते की मी ग्राउंडवर जाऊ शकणार नाही, पण एक अधिकारी म्हणून किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मी काही एक पुढे जाऊ शकतो. जसे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, ते अकाउंटन्सी किंवा मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यास करतात, पण तेही विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात. मग अशा विद्यार्थ्यांना आपण डिफेन्स स्टडीज तर देऊ शकत नाही, मग काय देऊ शकतो? तर NCC स्टडीज या माध्यमातून त्या मुलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाण्याच्या संधी, तसेच की एक बेसिक नॉलेज काय आहे, वेपन कशा पद्धतीने चालवायची, हे पद्धतीचं नॉलेज मुलांना दिलं जातं.
0: सर मगाशी बोलताना आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला जी परेड होते, जे संचलन होतं, त्याबद्दल बोललो. तुमचे अनेक विद्यार्थी त्या संधी त्यांना मिळाली असेल ती, त्यातली एखादी आठवण?
1: सर आठवण म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारच्या कॉम्पिटिशन्स असतात, थल सैनिक कॅम्प TAC, रिपब्लिक डे कॅम्प RDC. हे 2 कॅम्प आपल्याकडे NCC थ्रू वर्षभर राबवले जातात. आता आमच्याकडे बरेच विद्यार्थी असे आहेत जे थल सैनिक कॅम्पसाठी प्रयत्न करतात. आता मोस्टली आपण मुंबईच्या मुलांबद्दल जर म्हणायचं झालं तर हेल्थ अँड हायजीन किंवा JDFS हे जे टॉपिक्स आहेत ह्याच्यामध्ये मुंबईतल्या मुलांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल हे नॅशनल लेवलला मिळतं, आणि ती मुख्यत्वे मुलं मुंबईची आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीची आहेत, तर त्यांना ते मिळतं. RDC जे आहे त्याच्यामध्ये थरू तुम्हाला ड्रिल पाहिली जाते, पर्सनॅलिटी मुलांची एका पद्धतीने डेव्हलप होते. जर बेसिक सांगायचं झालं तर एक विद्यार्थी आमच्याकडे कॉलेजला होता, तर त्याला आम्ही आमच्या कॉलेजला आम्ही NCC डे हा सेलिब्रेट करत होतो, तर त्या मुलाने त्यावेळेला NCC डेचे जे माईक कंपेनिंग आहे ते त्या मुलाने केलं.
0: बरं,
1: तो मुलगा म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती होती की त्या मुलाकडे घालायला कपडेही नव्हते, मी माझा सरदरा कुर्ता त्या मुलाला त्यावेळेला दिला होता. अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा पुढे जाऊन आज NCC मध्ये अधिकारी म्हणजे अधिकारी म्हणून त्याने अप्लाय केलं, आज तो इंडियन आर्म फोर्सेसमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. असे बरेचसे विद्यार्थी आहेत. जसं आपण म्हणतो की कोविडमध्ये मुलांनी काही शिक्षण घेतलं नाही, पण असं नाही आहे, कोविडमध्येही शिक्षण पद्धती व्यवस्थितपणे कार्यरत होती. आज कोविडमध्येही ग्रॅज्युएट झालेली मुलं ही साठे कॉलेजमधनं इंडियन आर्म फोर्सेसमध्ये आज लागलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला तुम्ही जर व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं तर तो पुढे नक्कीचपणे जाऊ शकतो. त्याला एक प्रॉपर पद्धतीचं गाईडलाईन ही NCC अधिकारी, प्राचार्य आणि बटालियनचे जे कमांडिंग ऑफिसर आहेत ते वेळोवेळी करत असतात, त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो.
0: खरंय, आणि खरं तर बरंच बोलायचं आहे, पण आपल्याला 12 वाजेपर्यंत या कार्यक्रमाची वेळ आहे. पण मोटिवेशन, प्रेरणा देणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाता आता काय सांगाल की या क्षेत्रात आलं पाहिजे, हा विचार कसा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे?
1: सर मुख्यत्वे म्हणजे बघायला असं गेलं तर देशप्रेम हे प्रत्येकामध्ये असलंच पाहिजे, पण ते प्रत्येक वेळेला आर्मी जॉईन करूनच झालं पाहिजे असं काही नाही आहे. आर्मीमध्ये जाऊन जर तुम्ही जर देशासाठी सर्व्ह करत असाल तर डेफिनेटली तुम्ही एका वेगळ्या लेवलवर जाऊन सर्व्ह करता. त्यासाठी तुमच्या जवळपास जे कोणतं NCC युनिट असेल तिथे तुम्ही भेट करा. तिथे जे कोणी NCC अधिकारी असतील ते तुम्हाला 101% सर एक गाईडलाईन देतील की कशा पद्धतीने डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला करिअर होऊ शकतं. जर डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये नाही जायचं आहे तर डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज ज्या कॉलेजेसना आहे, महाविद्यालयात आहे, तिकडे जाऊन तुम्ही त्या शिक्षकांशी बोलू शकता. डिग्री कॉलेजला जे शिक्षक आहेत किंवा त्यांचे जे विभाग प्रमुख आहेत ह्यांना जर जाऊन त्या पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी ह्यांनी जाऊन भेट दिली तर त्या विषयाचं पूर्ण ज्ञान त्यांना मिळतं. बऱ्याचशा कॉलेजेसच्या वेबसाईटवर त्या विषयाचे जे काही सिलेबस आहे तो सगळा दिलेला आहे. कोणताही विषय निवडताना त्या विषयाचा सिलेबस काय आहे, त्या विषयामध्ये आपल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे मुलांनी पाहावं. त्याच्याशी संबंधित अधिकारी किंवा जो कोणी एक्सपर्ट असेल त्याला जाऊन त्यांनी भेटावं आणि त्याच्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या समजून घ्याव्यात. तसेच त्या विषयामध्ये एखाद्या व्यक्ती जर जॉब करत असेल, जसं आता डिफेन्स स्टडीजबद्दल जिओ पॉलिटिकल अॅनालिसिस म्हणून कोणी जॉब करत असेल, डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जर जॉब करत असेल, तर पालकांचं असं मला अपील आहे की त्यांनी त्या अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या मुलांना घेऊन जावं. तिथे तो अधिकारी त्याचं जे डेली रुटीन आहे ते त्या मुलाला सांगू शकतो. त्याच्याने मुलांना जी भीती आहे की माझं पुढे जाऊन कसं होईल, मला काय करावं लागेल, हे हळूहळू त्यात त्यांना कळतं. डिफेन्स स्टडीजमध्ये तुम्हाला बेसिकली आणि एनसीसीमध्ये राहिल्यानंतर तुम्ही ती आर्मीची लाईफ ती जिवंतपणे जगता,
0: अनुभवल्यानंतर
1: तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. जेव्हा तुम्ही रोज कर्नल किंवा ब्रिगेडियर किंवा अबाऊ लेफ्टनंट किंवा जे जनरल ड्युटी सोल्जर असतात त्यांच्याबरोबर तुमचं डेली इंटरॅक्शन होतं, तर तुम्हाला त्याचा फायदा इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो की समोर बसणारा अधिकारी त्याची रँक तुम्हाला फॅमिलियर असते की मी कर्नल बरोबर 3 दिवस 3 महिने माझं ट्रेनिंग झालंय किंवा 1-10 दिवस माझं ट्रेनिंग झालंय, तर मी इथे जर कम्युनिकेशन साधू शकतो तर मी इंटरव्ह्यूच्या वेळेला ती भीती ज्याला आपण म्हणतो ना एक क्लासरूम फिअर किंवा इंटरव्ह्यूची जी भीती असते ती त्याची निघून जाऊ
0: शकते. खरोखरच म्हणजे इतकं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे सर की जेणेकरून संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी एक वेगळं दालन वेगळी वाट निर्माण झालेली आहे. FM गोल्ड परिवारातर्फे कॅप्टन डॉक्टर गौरांग.

0: राजवाडकर तुमचे मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्याप्रती, आणि पुन्हा आपण असेच भेटत राहू या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सांगायला अतिशय आनंद होतोय.
1: धन्यवाद सर, थँक्यू.
0: तेव्हा श्रोते हो, निश्चितपणे हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला तुम्ही फोनच्या माध्यमातून कळवू शकता. मी 1 वाजेपर्यंत तुमच्यासोबत आहे. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 101 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय रंजक सफर। या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

100% एकमेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम गोल्ड वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल आणि तुमच्याकरता रंजक सफर कार्यक्रमाच्या विषयाकडे आज आपण वळणार आहोत. आज मी तुम्हाला घडवणार आहे खाद्य पदार्थांची सफर, कारण आज काय माहिती आहे, आज आहे आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस. हो, इंटरनॅशनल पोटॅटो डे आहे आज, आणि त्यानिमित्ताने आपण बोलायचं आहे. खाद्यपदार्थांचा उल्लेख असलेली गीता आपण नक्की ऐकूया.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
3: सर फ्री ट्रिप टू दुबई,
4: यार हे सुद्धा ब्लॉक।
3: यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
3: मग काय करू,
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
5: मित्रांनो, आज आहे आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस आणि 30 मे हा दिवस बटाटा दिवस म्हणून साजरा केला जातो। मुख्य म्हणजे बटाट्याचं पौष्टिक मूल्य काय आहे, त्याचा आरोग्यासाठी फायदे काय आहेत, आहारातलं महत्त्व काय आहे याची जनजागृती करण्याकरता हा दिवस साजरा करण्यात यायला लागला। मित्रांनो बघा ना, की कधी आपण म्हणतो ना की आलू पराठा किंवा बटाटे पोहे असे मस्त मस्त पदार्थ, बटाटाचा उल्लेख असलेले किंवा बटाटे घालून केलेले पोहे, असे बटाटे पोहे असं आपल्याला माहिती असतं, बटाट्याची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या काय काय आणि मुख्य म्हणजे वेफर्स। वेफर्स तर अनेकांना आवडत असतात। मुख्य म्हणजे जागतिक प्रमाणावर ज्या पिकाला महत्त्व आहे ते पीक म्हणजे बटाटा, आणि बटाट्याच्या शेतीला प्रोत्साहन देणं या उद्दिष्टातनं हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाळण्यात येऊ लागला। आता असंच एक खाद्यपदार्थाचा उल्लेख असलेलं गाणं पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण रंजक सफरमध्ये प्रश्नमंजुषा असते। 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे दूरध्वनी क्रमांक आहेत। असे काही मराठी चित्रपट सांगा की ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे, पटकन फोन करा। आणि खिरीचा उल्लेख ज्याच्यात आहे, चुलीवरची खीर ऐका।

मित्रांनो, खाद्यपदार्थांची रंजक सफर घडवतोय आज आंतरराष्ट्रीय बटाटा दिनाच्या निमित्ताने. बटाटा म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचं मुंबईकरांचं आवडतं खाद्य काय तर वडापाव. मित्रांनो, वडापावाच्या संदर्भात सुद्धा अनेक आठवणी असतील तुमच्या. म्हणजे बघा ना, की मलाही आठवत आहे शाळेत असताना आमच्या समोर, म्हणजे शाळेच्या समोर जो वडापावचा स्टॉल होता, त्या काळात त्या वडापावची किंमत किती होती माहिती आहे? 1 रुपया वडापाव आणि 2 रुपये भजीपाव. ही साधारणपणे 1990 सालातली गोष्ट आहे. आता तोच वडापाव 20 रुपयांपासून अगदी 25 रुपयापर्यंत सुद्धा उपलब्ध असतो. आणि जर पंचतारांकित वगैरे हॉटेलात गेलात तर त्या एका वडापावची किंमत 100 रुपयेसुद्धा असू शकते. प्रश्न मी असा विचारला होता, अशा काही चित्रपटांची नावं सांगा ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे. आणि उत्तरं बरोबर आलेली आहेत गायत्री वैशंपायन, शुभलक्ष्मी मस्तकार आणि राजश्री दांडेकर यांची. अजूनही आपला प्रश्न चालू आहे, प्रश्न म्हणजे सुरू आहे. असे काही चित्रपट सांगा की ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे चित्रपटाच्या शीर्षकामध्ये. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आमचे दूरध्वनी क्रमांक.

100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रंजक सफर. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल, आणि आज आपण खाद्य पदार्थांची सफर घडवत आहोत. आणि या टप्प्यामध्ये आपण प्रश्न विचारला होता की असे काही मराठी चित्रपट ज्यांच्या शीर्षकामध्ये खाद्य पदार्थांचा उल्लेख आहे. अनेकांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. सुषमा भावेकर यांचा संपर्क झाला, मग स्मिता, त्यानंतर हरिश्चंद्र पाटील, प्रज्ञा वनारसे आणि चंदा आमरे यांचा संपर्क झाला. त्यांनी चित्रपटांची भली मोठी लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तर उत्तर सगळ्यांची बरोबर आहेत. आता कांदे पोह्यांचा उल्लेख ज्याच्यात आहे ना, ते गीत ऐकवतो. अजून एका गाण्यापुरता अवधी आहे या प्रश्नाकरता, मग या गीतानंतर मी त्या प्रश्नाचं उत्तर सांगेन आणि एक नवीन प्रश्नसुद्धा विचारेन.

0: रघुनाथ कन्नूरकर यांचा कोल्हापूरवरनं संपर्क झाला आणि त्यांचंसुद्धा उत्तर बरोबर आहे. आणि आता ती यादी सांगतो तुम्हाला की ज्या चित्रपटाच्या शीर्षकामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत. गुलाबजाम नावाचा चित्रपट होता, खिचडी होता, मीठ भाकर, दूध भात, त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा, हापूस अशी भली मोठी यादी सांगता येईल. खिचडी चित्रपट अशोक सराफ यांची भूमिका असणारा खूप गाजला होता, तर तोसुद्धा महत्त्वाचा चित्रपट आहे. या सगळ्या मुरंबा नावाचा चित्रपट आला होता. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा उल्लेख असेल. आणि आत्ता कांदेपोहे, मुळात कांदेपोहे याच संदर्भात मी प्रश्न विचारणार आहे की खरं तर आधी चित्रपटाचं नाव कांदेपोहे होतं आणि मग ते बदलण्यात आलं, ते बदलण्यात आलेलं नाव कोणतं, हा आमचा दुसरा प्रश्न आहे. कांदेपोहे चित्रपटाचं नाव बदलून दुसऱ्या, मुळात हे शीर्षकगीत होतं खरं तर, चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे, आणि त्यानंतर नाव बदलून एक वेगळं नाव देण्यात आलं चित्रपटाला. या चित्रपटाचं बदललेलं नाव काय, 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत. आरोग्य खात्याकडनं काही सूचना आलेल्या आहेत. उष्णतेची लाट 2026 आपल्याला जाणवते आणि यावेळेला प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा. त्याचप्रमाणे लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस ही घरगुती पेय प्या असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. कपडे वापरताना जाड कपडे वापरू नका, सुती कपडे वापरा. उन्हामध्ये बाहेर पडताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल हे वापरायला पाहिजे तुम्ही. किंवा उन्हात बाहेर जाताना अनवाणी पायांनी बाहेर पडू नका, चप्पल किंवा बूटचा वापर करा. आणि आता थंड पेयाचा ज्याच्यात उल्लेख आहे, पन्ह्याचा ज्याच्यात उल्लेख आहे ना, ते गीत.
1: कोकिळेच्या कान्हुल्याचं

खरोखरच या जेव्हा आपण उन्हामध्ये प्रवास करत असतो तेव्हा सतत पाणी पिणं हे आवश्यक असतं, पण अति उन्हातनं बाहेर पडल्यानंतर अति थंड पाणी पिऊ नका हे पण सांगावंसं वाटतं. आणि आता प्रश्नाच्या जो प्रश्न विचारला की कांदे पोहे चित्रपटाचं बदललेलं नाव कोणतं होतं, त्याचं अचूक उत्तर आम्हाला दिलं गायत्री वैशंपायन, प्रज्ञा वनारसे, स्मिता शिल्पा तोडणकर आणि शुभांगी कारेकर गिरगाव आणि रघुनाथ खंदूरकर यांनी. अजूनही संपर्क साधू शकता, आपल्याकडे थोडा वेळ आहे. खाद्यपदार्थांबद्दल आपण बोलतो आहे आणि कोकण म्हटल्यानंतर अर्थातच आंब्याचे जे प्रॉडक्ट्स असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. मग त्याच्यामध्ये आमरस असतो, आंबा पोळी, आंब्याची साठं असतात. आणि हापूस चित्रपट आठवत असेल, आपल्या गाण्यांमध्ये सुद्धा आंबा कसा प्रकटला आहे बघा ना. म्हणजे आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा कसा झिम्मा खेळतो असं ज्या गाण्यात आहे ते गीत. प्रश्नाचं उत्तर अजूनही देऊ शकता 45-15-41-34 आणि 45-15-41-35. कांदे पोहे चित्रपटाचं नवीन नाव कोणतं?

मित्रांनो, अजून एका गाण्यापुरता आपल्याकडे अवधी आहे. कांदे पोहे या चित्रपटाचं शीर्षक बदलून ते काय करण्यात आलं हे तुम्ही सांगू शकता. 45-15-41-34 45-15-41-35 आणि हो, आपण खाद्यपदार्थांची सफर घडवतोय आणि कसं बघा ना, प्रत्येक सणाचं आणि खाद्यपदार्थाचं पण नातं असतं. म्हणजे गणपतीचा सण म्हटल्यानंतर, गणपती उत्सव म्हटल्यानंतर आपण मोदकाचा नैवेद्य दाखवतो, नाही का. होळीला पुरणाची पोळी असते आणि संक्रांत म्हटली की काय असतं, तिळगुळ.

मित्रांनो, रंजक सफर या कार्यक्रमात प्रश्न विचारला होता की कांदे पोहे चित्रपटाचं बदललेलं नाव काय होतं. त्याचं उत्तर आहे सनई चौघडे. आणि हे उत्तर आम्हाला अचूक दिलं त्या होत्या दीपाली विचारे, काशीनाथ क्रमवंत, राजश्री दांडेकर, संजय अदलिंगे, मंगला शेठ, हरिश्चंद्र पाटील, प्रमोद राऊत धाराशिव इथून, शुभलक्ष्मी मस्तकार आणि हरिश्चंद्र पाटील. या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आणि कॅप्टन गौरांग राजवाडकर सर यांची मुलाखत आवडल्याचं खूप जणांनी आत्ता या सगळ्यांनीच सांगितलं की मुलाखत जी आपण डिफेन्स या क्षेत्रातल्या करिअरच्या संधीविषयी सादर केली ती आवडल्याचं कळवलेलं आहे. अभिप्रायांबद्दल धन्यवाद.

मित्रांनो, आज दुपारी 2:30 ते 5 यावेळेत FM रेनबो वाहिनीवरती आपल्या भेटीला येईल RJ रश्मी आंबेडकर. आत्तापुरते इथंच थांबूया. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. आजचा आपला रंजक सफर, खाद्यपदार्थांची ही सफर इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझी आणि तुमची पुढची भेट होणार आहे सोमवारी FM रेनबो वाहिनीवरती 5:30 वाजता.

कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशन मधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारत भेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न.

गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची, ऐकूया शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची। त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामस्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही।